0: हलवानी पंहिंजो कमु कर प्यारा।
1: ताजो घणा आहियो, कुझु त न आहियो आहियां।
2: साइकिल खां भॼी आहियां।
1: ड्रामा ठाहे
3: सिंधी ड्रामा
1: ठाहे मुझ कमु वॾो कमु आहे।